सुप्रभा श्रोते हो, FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 20 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 10 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. विविध भारतीच्या नागपूर केंद्राच्या पहिल्या सभेस मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz 8:30 झालीत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर आणि पौर्णिमा दीक्षित यांनी गायलेलं गीत. शब्दरचना श्रीकांत नरुले यांची, संगीत राधाचंद्र यांचं. चित्रपटाचं नाव आहे सत्यमेव जयते.

विवेक नाईक यांच्या आवाजात ऐकूया मंगेश कंगणे यांचं गीत. या गीताला संगीत चिनार महेश यांनी दिलं आहे. चित्रपट उर्फी

0: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
1: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
0: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
2: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका। आज बुधवार दिनांक 10 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे युरोलॉजीतील दुर्लक्षित लक्षणं। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर चैतन्य देशमुख। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601025292966। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आज बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। श्रोतेहो, पुन्हा एक निवेदन। मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर। हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी। आज बुधवार दिनांक 10 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेन ट्युमरची लक्षणे आणि उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर हुसेन भाटी। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601025292966। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। आज दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर।

श्रोतेहो आपण ऐकत होतात अनुराधा कुबेर यांच्या स्वरात विजया जहागीरदार यांचं गीत, स्वरबद्ध केलं होतं नंदा पाठक यांनी. यानंतर ऐकवीत आहोत कुटुंब चित्रपटातलं गीत अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. जितेंद्र जोशी यांच्या गीताला स्वरसाथ चढवला आहे अभिजित.

यानंतर ऐकूया सुपरस्टार या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत. गीतरचना श्रीरंग गोडबोले यांची, संगीतकार आहेत अजित समीर.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज बुधवार दिनांक 10 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे युरोलॉजीतील दुर्लक्षित लक्षणं. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, आज बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं. पुन्हा एक निवेदन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी. आज बुधवार दिनांक 10 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेन ट्युमरची लक्षणे आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तज्ज्ञ डॉक्टर हुसेन भाटी. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, आज दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
5: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz. 9:30 ऐकूया हॅलो डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे युरोलॉजीतील दुर्लक्षित लक्षणे. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. त्यानंतर 10:00 ऐकूया हॅलो डॉक्टर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे ब्रेन ट्युमरची लक्षणे आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर हुसेन भाटी. काही क्षणातच.
1: श्रोते हो नमस्कार. डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदासपेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे युरोलॉजीतील दुर्लक्षित लक्षणं आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोते हो, युरोलॉजीतील दुर्लक्षित लक्षणं या विषयाशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका आपल्या मनात असतील तर आपण आम्हाला लगेच फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर 6940067256011 आणि 2529266 आणि नागपूरबाहेरून किंवा मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदासपेठ नागपूर. डॉक्टर चैतन्य देशमुख, आपलं आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर, युरोलॉजीशी संबंधित सामान्यत आपल्याला काही लक्षणं जरी आढळली आपल्याला नेहमीच्या याच्यात आयुष्यात, तरी आपण त्याला थोडं दुर्लक्ष करतो. कधी कधी मनात संकोच असतो किंवा मी कोणाला कसं सांगू असाही मनात प्रश्न असतो. तर मग असे कोणते लक्षण आहेत की जाणवल्यावरती आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे जायला हवं?
2: तुम्ही अगदी बरोबर म्हणजे मुद्दा उचललेला आहे की याच्यामध्ये बरोबर आहे. युरोलॉजीमध्ये असे खूपसे लक्षण असतात ज्याच्यावर लोक दुर्लक्ष करतात, नाही तर संकोच करतात की बाबा मी म्हणजे लाज वाटते त्यांना की बाबा घरामध्ये परिवारामध्ये कोणाशी त्याच्याबद्दल ते चर्चा करणार नाही आणि लपवून ठेवतील. आणि कधी कधी एक एक्सेप्टन्स असतं की बाबा काही होणार नाही, बाबा सगळ्यांनाच होत राहतं तर आपलंही होतं, म्हणून ते दुर्लक्ष करतात. आणि असे काही काही लक्षणं असे आहे की जे दुर्लक्ष करताय म्हणजे करणं धोकादायक राहू शकतं. आता याच्यामध्ये जे कॉमनली आमच्याकडे ओपीडीमध्ये जे पेशंट्स येतात आणि जे लक्षणं घेऊन येतात, जे ॲक्च्युली त्यांनी खूप आधीच त्याच्यावर लक्ष देऊन उपचार घेऊन घ्यायला पाहिजे होता. आता त्यातले कॉमन लक्षणं म्हणजे काय काय आहे? एक तर म्हणजे लघवीमध्ये रक्त जाणे, त्याला कधी पण आम्ही लाईटली घेऊ नाही शकत. स्पेशली 40 नंतर जर लघवीमध्ये रक्त जात आहे तर ते बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे लघवीची धार कमी होऊन जाणे. तिसरं म्हणजे रात्री वारंवार लघवीला जाणे. चौथं एक अजून कॉमन जे आम्ही बघतो ते की वारंवार लघवीचे इन्फेक्शन्स होणे. आणि पाचवं म्हणजे खूपदा जे आपले प्रायव्हेट पार्ट्स असतात, अंडकोश झालं, लिंग झालं, त्या जागेवर जर काही गाठी झाल्या असतील नाहीतर काही सूज आली असेल तर त्याला पण ते लपवून ठेवतात, सांगत नाही. पण ज्याची काही कारणं अशी राहू शकतात जे खूप महत्त्वाचे राहतात आणि जे म्हणजे लाईफ अँड डेथवाले जे आपण जे डिसिजन्स म्हणतो त्याच्यावर अवलंबून राहतात ते. तर हे काही असे लक्षण आहे जे लोक सांगत नाहीतर दुर्लक्ष करतात त्याच्याकडे.
1: आता साधारणतः कसं होतं,

0: पेशीनंतर पुरुषांमध्ये म्हणा स्त्रियांमध्ये थोडस अगदी शिंक आली, खोकला आला, स्त्रियांना सुद्धा की लघवी लाहून जाते किंवा मग पुरुषांना सुद्धा वारंवार लघवी लागते, तर मग हे लक्षण हे डॉक्टरकडे जायलाच हवं की 40 नंतर होतच असं?
1: नाही, असं तर नाही म्हणणार मी. जर तुम्हाला लघवीवरचा कंट्रोल जात आहे, तुम्ही वारंवार लघवीला चालले आहे, तर याचे पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोघांमध्येही एक तर काही कॉमन कारणही असतात आणि काही वेगळे कारणही असतात. आता कॉमन कारणं जर आपण जर विचार केला तर सगळ्यात कॉमन कारण आपल्या देशामध्ये आहे डायबिटीज. याच्यावर आपण मागच्या वेळेस एक एपिसोड पण केला होता, मधुमेह आणि युरोलॉजी. तर तसं डायबिटीज, आता तसं पाहिलं तर भारत हे जगाचं डायबिटीजचं कॅपिटल आहे आणि डायबिटीज हा आजार खूप कॉमन आहे. तर डायबिटीजच्या चालता लघवीच्या पिशवीवर परिणाम पडतात आणि त्याच्यामुळे एक तर म्हणजे डायबिटीजचे मल्टिपल इफेक्ट्स असतात आपल्या युरिनरी सिस्टमवर, की मधुमेहाच्या चालता लघवी आपल्या आपल्या ज्या किडण्या असतात त्या लघवी जास्त प्रमाणात बनवणं सुरू करतात, तर त्याच्यामुळे आपलं युरिन प्रोडक्शन वाढलं की तसंच आपल्याला वारंवार जावं लागतं. आणि त्याच्यासोबत सोबत जर आपले शुगर्स कंट्रोलमध्ये नसले तर लघवीच्या पिशवीवर त्याचे परिणाम पडतात, ज्याच्यामुळे लघवीचं जे काम असतं लघवीला स्टोअर करून ठेवणे आणि वेळ आला की त्याला पंप करून बाहेर फेकणे, हे दोन्ही जे फंक्शन्स असतात ते बिघडतात. त्याच्या चालता स्टोरेज होऊ नाही शकत तर म्हणून लघवी सुटून जाते, कपडे ओले होतात, त्याने मग ते लोक सोशलाइज करू शकत नाही, हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. तर डायबिटीज एक कॉमन कारण आहे. दुसरं काही मूत्रखडे, काही किडनीमध्ये स्टोन्स आहे, ब्लॅडर स्टोन्स आहे, हे कॉमन राहतात दोन्ही पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये. आणि महिलांमध्ये जर असं खोकलल्यावर शिंकल्यावर लघवी सुटत आहे याचा अर्थ आहे की त्यांचे जे पेल्विक फ्लोर मसल्स आहे त्याला आपण खालचे जे स्नायू असतात ते एखादवेळेस ढिले झालेले आहे, त्याच्यामुळे पण म्हणजे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, ज्याच्यावर उपचार असतो.
0: डॉक्टर आपण यासंबंधी पुन्हा बोलूच, एक फोन घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हा, आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा.
2: हा, माझं नाव रवींद्र आहे. डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की सिगारेट बरेच वर्ष पहिल्याने ग्रॉइन वर सूज येते का आणि ती सूज म्हणजे परमनंटली राहते का? कारण आमची एक स्नेही आहेत, त्यांना सिगरेट ते बरेच वर्ष घेतली त्यांनी आणि आता सोडली आहे, पण बरेच वर्ष झाले, 10-12 वर्ष झाले, पण त्यांच्या राईट ग्रॉइन वर सूज आहे म्हणजे जांघेवरती आणि ती म्हणजे तेव्हापासून आहे ती, तर त्यांना एवढं जर याच्याबद्दल काळजी वाटते तर याचं काय कारण असू शकतं?
1: नाही, आता सिगरेट स्मोकिंग तुम्ही म्हटलं, आता सिगरेट स्मोकिंगमुळे सूज येणे हे असं याचा तर संबंध वाटत नाही आहे काही, पण हां जर सूज आहे ग्रॉइनमध्ये जर सूज आहे तर त्याला नक्कीच दुर्लक्ष करू नये आणि त्याच्यासाठी म्हणजे बेसिकली त्याचे कारणं भरपूर राहू शकतात. काही असं आपण म्हणतो की काही कॉमन कारणं म्हणजे हायड्रोसील राहू शकतं की तिकडे पाणी साठलेलं असलं की त्याला आम्ही हायड्रोसील म्हणतो. कधी कधी काही लोकांना हर्निया डेव्हलप होतो त्याच्यामध्ये पण ग्रॉइनमध्ये सूज येते, पण हे सगळे थोडेसे असे कारण आहे की ज्याच्यामध्ये खूप चिंता नसते. पण एक काळजीजनक जे कारण आहे ते म्हणजे जर टेस्टिसमध्ये जर कोणत्या प्रकारची गाठ असेल आणि ती जर कॅन्सरस गाठ असेल तर त्याच्यामध्येही ग्रॉइनमध्ये सूज येते. तर त्यांनी आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टला एकदा भेटून त्याचं एकदा प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून घेणं भाग आहे.
0: आपण सर या फोनपूर्वी बोलत होतो की वारंवार लघवी आणि लघवी लीक होणं हे अगदीच म्हणजे सामान्य असलं तरी डॉक्टरकडे जायला हवं.
1: बिलकुल.
0: तर आपण त्यासंबंधी अजून काय सांगाल?
1: बेसिकली म्हणजे लोक जात का नाही, एक तर पहिली गोष्ट, एक तर जसं मी म्हटलं की हे जे लीकेजचे जे प्रॉब्लेम्स आहे याच्याबद्दल बोलायला पण त्यांना लाज वाटते, ते बोलत नाही, याच्यामुळे ते बाहेर सोशलाइज पण करत नाही. तर त्याचाही एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पडतो आपल्यावर की आपण बाहेर जाऊन लोकांमध्ये चार चौघांमध्ये उभं राहून भेटीगाठी करू शकत नाही कारण की ती भीती असते मनामध्ये. तर त्यांनी एन्झायटी, त्यांनी डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्याशी जुडून असतात, तर हे लोकांनी समजून घेणं भाग आहे. दुसरी गोष्ट, वारंवार जर लघवी लीक होत राहिली तर तो जो खालचा जो एरिया असतो, जो ग्रॉइन एरिया जो आपण म्हणतो, तो कम्प्लिटली तो नेहमी ओला ओलसर राहतो आणि त्याच्या चालता स्किन इन्फेक्शन, स्किन एक्झिमा, डर्मॅटायटिस ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्याचं जेव्हा निदान करायची म्हणजे त्याचा जेव्हा इलाज करायचा असतो आपल्याला, तेव्हा मग ते डर्मॅटॉलॉजिस्ट लोकही हेच म्हणतात की तुम्हाला प्रायमरीली आपला युरिनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे, नाही तर तो प्रॉब्लेम रिकरंट होत राहील, स्किनचा प्रॉब्लेम पण. तर म्हणजे याच्याशी बाकीचे इतर प्रॉब्लेम्स पण जुडून आहे. आणि म्हणूनच म्हणजे हे जे लक्षण आहे, हा जो लक्षण आहे स्पेशली युरिन लीक होणे, याला बेसिकली याच्यावर ट्रीटमेंट आहे. याच्यावर ट्रीटमेंट म्हणजे आजकाल औषधं आलेले, याच्यावर काही असे उपचार आले की जसे काही एक्सरसाइजेस असतात जे आम्ही पेशंट्सला ट्रेन करतो, शिकवतो त्यांना, की ज्यांनी ते स्नायूला टाईट करू शकतात, मसल स्ट्रेंथन करू शकतात आणि लघवीवर कंट्रोल आणू शकतात. आणि काही औषधं पण अशी आहे की जे खूप चांगलं आपला रिझल्ट दाखवतात. तर माझं आपल्या श्रोतांना

0: एकच महत्त्वाचा मेसेज आहे की हे जे लक्षण असेल याच्याकडे दुर्लक्ष नका करू आणि आपल्या जवळच्या युरोलॉजिस्ट जाऊन एकदा भेटावं आणि याच्यावर प्रॉपर कन्सल्टेशन करून घ्यावं.
1: हा डॉक्टर, आणि तुम्ही मगाशी बोललात की वार म्हणजे लघवीतनं रक्त सुद्धा जातं, तर हे तुम्ही आता म्हटलं की व्यायामामुळे आणि तुम्ही औषधांमुळे याच्यावर तर कंट्रोल आणू शकता, पण जेव्हा रक्त जातं युरिनमधनं तेव्हा काय लक्षण असतं हे?
0: हा, आता लघवीमध्ये रक्त जाणं याला आम्ही कधी पण असं लाईटली घेत नाही. म्हणजे इवन जर कोणी पेशंट आमच्याकडे ओपीडीत आला आणि त्यांनी म्हटलं की मला एकदाच रक्त गेलं होतं 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यावर, त्याला पण आम्ही लाईटली घेत नाही. स्पेशली आफ्टर द एज ऑफ 40, तर 40 नंतर जेव्हा अशी लक्षणं असतात आणि त्यातल्या त्यात आता जेव्हा लघवीमध्ये रक्त जातं तर 2 प्रकारचं असतं. एक तर लघवीमध्ये रक्त जाताना लोकांना त्रास होतो खूप लघवी करता, आणि काही लोकांना रक्त जातं पण त्रास बिलकुल होत नाही, त्याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये पेनलेस हिमॅच्युरिया म्हणजे त्रास न होता लघवीमध्ये रक्त जाणे, आणि पेनफुल हिमॅच्युरिया म्हणजे रक्तासोबत त्रास पण होतो आहे, आग पण होत आहे. जर त्रास होत असेल तर जास्त करून ते कारण असतात इन्फेक्शन, स्टोन्स, कधी कधी प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन्स आहे, नाहीतर डायबिटीजमुळे किडनीमध्ये इन्फेक्शन्स आहे, नाहीतर दगडांमुळे तो त्रास होत आहे, तर ते ट्रीटेबल असतं. आणि ते म्हणजे त्याला त्याच्यावर बेसिकली इन्फेक्शनला ट्रीट करा, तुम्ही स्टोन्स काढून टाका तर त्याचं ट्रीटमेंट होऊन जातं. आमची काळजी असते खूपदा पेनलेस हिमॅच्युरिया, जेव्हा त्रास बिलकुल होत नाही पण लघवीमध्ये रक्त जाते,
1: ते थोडेसे
0: दुर्लक्ष, हा त्याच्यामुळे पण दुर्लक्ष होतं, त्याच्यामुळे पेशंट्स पण त्याला इग्नोर करत राहतात आणि एक गैरसमज असतो की हा ठीक आहे होऊन जाईल ठीक. आणि खूपदा वयस्कर लोकांमध्ये ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरू असतात, त्याच्या चालता पण लघवीमध्ये रक्त येत जात राहतं, त्याच्यामुळे पण मग ते त्याला एक्सेप्ट करतात की हा मला रक्त पातळ करण्याची गोळी सुरू आहे, त्याच्या चालता होत आहे. पण लघवीमध्ये रक्त जात आहे, लघवीमध्ये त्रास होत नाही आहे तर काही असे कारण आहे जसं ब्लॅडरमध्ये ट्युमर असणे, किडनीमध्ये ट्युमर असणे, प्रोस्टेट कॅन्सरचं एक लक्षण आहे की प्रोस्टेट वाढत्या प्रोस्टेटमध्ये पण काही काही लक्षणं असतात जे नॉन कॅन्सरस प्रोस्टेटमध्ये पण होतात आणि कॅन्सरस प्रोस्टेटमध्ये पण होतात, पण जर लघवीमध्ये रक्त जात आहे तर ते कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सरचं पण एक लक्षण राहू शकतं. तर हे काही कारणं असतात ज्याच्यासाठी आमच्यासाठी आम्ही खूप महत्त्व देतो. एकदाही जर लघवीमध्ये रक्त गेलं आहे तर त्याला ॲज युरोलॉजिस्ट आम्ही लोक खूप अग्रेसिव्हली त्याला इन्व्हेस्टिगेट करायचा प्रयत्न करतो की जरी ती एक थातुरमातूर कंप्लेंट असली त्यांच्यासाठी, तरी आम्ही त्याच्यासाठी आम्ही 10 टेस्ट करून घेऊ हे खात्री करण्यासाठी की आम्ही काही मिस तर नाही करत आहे.
1: कारण पुढे कॅन्सरचा धोका संभवतो,
0: जे मी बोलत होतो की लाईफ अँड डेथ वाली सिच्युएशन डिसिजन असतात हे.
1: बरोबर आहे. श्रोते हो, आपण एकत आहात डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे युरोलॉजीतील दुर्लक्षित लक्षणं, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोते हो, कार्यक्रमात प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. डॉक्टर, आपण दुर्लक्षित लक्षणांविषयी बोलत होतो, तर आणखी एक म्हणजे जी युरिनची धार असते ती थोडीशी थांबून पडते, तर ते सुद्धा याचं कारण असू शक म्हणजे लक्षण असू शकतं का? या संबंधित बोलू, पण एक फोन घेऊन येऊ. हॅलो
2: हॅलो, मी नागपूरसाठी सांगा होतो.
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
2: मी रात्री 11 वाजता झोपतो ना, मला दर आहे लागली लागते काय म्हणतो,
1: थोड्या थोड्या वेळी जावं लागतं,
0: वारंवार जावं लागतं रात्री 11 नंतर. तर बेसिकली जर हे हा तर बरोबर आहे, तर बहुतांशी हे खूप वयस्क मला वाटून राहिले आवाजावरनं, तर अशासारख्या पेशंट्समध्ये खूपदा प्रोस्टेटची वाढ एक कारण असतं ज्याच्या चालता रात्री वारंवार उठून लघवीला जाणे हे एक खूप कॉमन त्याचं सिम्टम असतं. पण सोबत यांच्यामध्ये हेही समजणं गरजेचं आहे की हे डायबिटीसचे पेशंट आहे की नाही, आणि डायबिटीस जर असेल तर मग शुगरवरही लक्ष देणं भाग आहे की शुगर जर वाढलेलं असलं आणि त्याच्यासोबत प्रोस्टेटची वाढ आहे त्याच्या चालता मग हे प्रॉब्लेम्स अजून जास्त वाढतात. त्याचं ट्रीटमेंट करताना बेसिकली आम्ही त्यांना तेच ॲडवाईस करतो की प्रोस्टेटसाठी तर ठीक आहे, तुम्ही कोणी युरोलॉजिस्टला भेटून त्याच्यावर औषधांचा उपचार करून घेऊ शकता, पण मुख्य म्हणजे जर डायबिटीस असेल तर डायबिटीसचं कारण म्हणजे डायबिटीसचा पण इलाज व्यवस्थित होऊन जायला पाहिजे, हे त्यांना एक ब्रॉडली आपण असं ॲडवाईस करू शकतो. पण रात्री माझं म्हणजे याच्यावर एकच म्हणणं आहे की रात्री आपण जर एकदा उठत असाल तर दॅट इज एक्सेप्टेबल, आपण त्याला हे कबूल करू शकतो. पण जर 3 ते 4 वेळा उठत आहात, 4-5 वेळा उठत आहात की आपली झोप व्यवस्थित होत नाही आहे, झोप डिस्टर्ब्ड आहे, तर मग त्याला आपण मग पॅथॉलॉजिकल म्हणतो, पॅथॉलॉजिकल फ्रिक्वेन्सी इट इज, म्हणजे त्याला आपण एक्सेप्ट नाही करत, मग त्याला आपण ट्रीट करतो. तर खूपदा श्रोतांचा एक प्रश्न असतो की डॉक्टर साहेब किती वेळ उठायला पाहिजे रात्री, म्हणजे किती वेळ तुम्ही नॉर्मल म्हणा.

0: आणि तसं पहिलं तर एकदाही नाही उठायला पाहिजे, पण एका वयानंतर रात्रभरामध्ये एकदा जरी उठले तरी ते आम्ही एक्सेप्टेबल नॉर्मल चेअर डायरेक्ट ठेवतो त्याला, पण 2 ते 3 वेळा त्याच्याहून जास्त तर मग त्याला मग आम्ही ट्रीट करतो.
1: बरोबर आहे, म्हणजे वारंवार उठावं लागणं हे सुद्धा ट्रीटमेंट घेण्यासारखंच लक्षण.
0: एक्झॅक्टली, तर तेच एक लक्षण, म्हणजे ते एक लक्षण आहे की त्याला लक्ष देणं भाग आहे.
1: म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला शुगर सुद्धा नॉर्मल ठेवणं भाग आहे, कारण शुगर आणि याचा अगदी जवळचा संबंध आहे. डॉक्टर, आपण कॉलपूर्वी बोलत होतो की बा हे सुद्धा लक्षण असतं की म्हणजे थांबून जेव्हा लघवी होते त्याचं पण निदान करायला हवं का?
0: हो, आता लघवीच्या फ्लोमध्ये अडथळा अनुभवणे हे एक नॉर्मल असं समजून चालतात लोक, पण त्याचे पण कारणं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आम्ही जे कॉमनली प्रॅक्टिसमध्ये बघतो ते म्हणजे पुरुषांमध्ये प्रोस्टेटची वाढ, नाहीतर लघवीच्या नळीमध्ये कुठे पण बारीकी येणे, त्याला आम्ही युरेथ्रल स्ट्रिक्चर म्हणतो. हे कॉमन कारण आहे की ज्याच्यामुळे लघवीमध्ये हे प्रॉब्लेम्स येतात. आणि महिलांमध्ये पण युरेथ्रल स्ट्रिक्चर होऊ शकतं, ते तेवढं कॉमन नाही आहे जेवढं पुरुषांमध्ये असतं, पण महिलांमध्ये पण जर लघवी अडकून होत आहे तर मग त्याचं आम्ही मग लघवीच्या पिशवीवर लक्ष देतो की लघवीच्या पिशवीमध्ये जर काही कमजोरी असेल तर त्याच्या चालतं पण हे प्रॉब्लेम्स येतात. आता याच्यामध्ये हेच होतं की लोकांना जेव्हा हा त्रास सुरू होतो, तर जसं मी सुरुवातीला बोललो होतो की लघवीची धार जेव्हा स्लो होऊन जाते या लोकांमध्ये, तर पहिले तर त्याच्यावर एक असा विचार येतो डोक्यामध्ये की होत तर आहे तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, चालू देऊ. मग दुसरं असं असतं की बा ते आपल्या जसं हे 85 नंतरचे जे लोक असतात, नाही तर रिटायर्ड लोक असतात, ते आपल्या एका कम्युनिटीमध्ये फिरत असतात, एकमेकांशी डिस्कस करतात, आणि मग ते असं लक्ष देतं की अरे मला पण आहे, तुला पण आहे, सगळ्यांना आहे, तर मग ते त्याला पण एक एक्सेप्टन्स येऊन जातो. आणि तिसरा जर तो त्रास वाढत गेला तर मग ते असं असतं की बो लघवीचा विषय आहे तर घरात कसं बोलायचं, तर त्याच्यावर पण मग संकोच असतो, बोलत नाही त्याच्यावर, आणि मग त्याच्यामुळे याच्यावर दुर्लक्ष होतो. पण हे जे आहे, जसं हे पण एक लक्षण आहे लघवीची धार कमी होणे, याच्या मागे पण काही अशी कारणं आहे की जे दुर्लक्ष करता भाग नाही. की एक तर प्रोस्टेटची वाढ होणे, जसं आपण बोललो होतो ती प्रोस्टेटच्या वाढमध्ये कॅन्सरस ग्रोथ पण होऊ शकते,
1: आणि
0: हा जेव्हा कॅन्सर वाढत असतो वाढत्या प्रोस्टेटमध्ये तर त्याचं वेगळं काही लक्षण सुरुवातीला दिसत नाही, तर तुम्हाला समजू येणार नाही की तुम्हाला खरोखर प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही आहे, की फक्त सामान्य प्रोस्टेटची वाढ आहे. ते जेव्हा ते युरोलॉजिस्टकडे येतात तेव्हाच आम्ही तपासण्या करून ते दोन्ही याच्यामध्ये फरक समजू शकतो आणि पेशंटला सांगू शकतो.
1: म्हणजे दुर्लक्ष करायला नको. अजून आपण एक दुर्लक्षित लक्षणं बघूच, पण आधी फोन घेऊ. हॅलो हॅलो,
2: गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर, मैं अमरजीत सिंह बरा लश्करी बाग नागपुर से.
0: गुड मॉर्निंग
2: सर. मेरा एक ना बहुत ही कॉमन एक क्वेश्चन है कि जैसे कुछ बच्चे मतलब होते जैसे अपने अर्ली एज में होते तो वो सर रात में मतलब नींद में मतलब यूरिनेट कर देना मतलब पेट पे, ये तो एक कॉमन बात होती है. पर सर कुछ बच्चे ऐसे भी होते कि 10, 12, 11 मतलब इस एज ग्रुप में आने के बावजूद ये प्रॉब्लम मतलब कंटिन्यू होती है, मतलब क्या है, मतलब टीनेज तक ऐसा चलना, मतलब क्या कोई डेफिशिएंसी या क्या कोई इसका ट्रीटमेंट करवाना जरूरी है, मतलब इसके बारे में सर आप क्या कहेंगे? थैंक यू सर.
0: तो बेसिकली अभी आपका जो सवाल है कि बच्चों में तो होता ही है, पर अगर वो बच्चे कुछ उम्र के बाद अगर बड़े होते हैं तो उनमें अगर बेड वेटिंग होता है या बिस्तर गीला कर देते हैं, तो इसमें सबसे पहली बात आपको ये समझनी है कि ये हर बार कोई बीमारी का संकेत ऐसा ज़रूरी नहीं है. और ये टीनेजर्स में भी कभी कभी अगर बिस्तर गीला कर रहे हैं, बहुत रेगुलरली नहीं कर रहे हैं पर कभी कभी कर रहे हैं, तो उसको एक्सेप्ट किया जा सकता है. कभी कभी ये एक एंग्जाइटी का भी लक्षण हो सकता है कि अगर बच्चे को किसी प्रकार का मानसिक तनाव रहा तो उसका भी एक ये शारीरिक लक्षण हो सकता है. पर हम बहुत बार जब ऐसे मरीज हमारे पास आते हैं तो हम तुरंत में किसी भी प्रकार का इलाज शुरू नहीं करते हैं. पहले तो हम पेरेंट्स को और बच्चे को रीअश्योर करते हैं कि ये कोई बीमारी नहीं है. अगर कुछ समय और उसको ऑब्जर्व करने के बाद अगर हम देखें कि बाकी सारे टेस्ट उसके नॉर्मल आ रहे हैं, उसके बावजूद ये बिस्तर गीला करते रहता है ऑन एंड ऑफ, तो फिर उस केस में हम फिर ऐसे मरीजों का एक बार थोड़ा साइकेट्रिक काउंसलिंग, साइकोलॉजिकल काउंसलिंग भी कराते हैं अगर हमें कोई ठोस कारण मिला नहीं तो. और अगर ये बहुत फ्रीक्वेंटली हो रहा है तो ही हम फिर कुछ किडनी की बीमारियां होती हैं या कुछ अदर कोई दूसरे मेडिकल कंडीशंस होते हैं जिसका हम इन्वेस्टिगेशन करते हैं और वो पता करने की कोशिश करते हैं. पर ज़्यादातर बहुत सारे लड़कों में, टीनेज ग्रुप में, ये ज़रूरी नहीं है कि किसी बीमारी का संकेत है. कभी कभी हमें उसे छोड़ देना होता है और उम्र के साथ साथ वो बंद हो भी जाता है.
1: बरोबर आहे डॉक्टर. आपण म्हणजे बोलत होतो याविषयी की युरिन

0: अडकून होते, तर त्याविषयी तर आपण बोललो, पण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा काही वेगवेगळी लक्षणं आढळतात का?
1: नाही, लक्षणं तर ऑलमोस्ट सगळे सेमच असतात. स्त्रियांमध्ये जे कॉमन आपण जे सुरुवातीला बोलतो की खोकलल्यावर शिंकल्यावर लघवी सुटणे, हा जास्त कॉमन आम्हाला स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. आणि याचं एक मुख्य कारण जे समोर येतं ते हे असतं की आपले जे पेल्विक फ्लोअर मसल्स असतात ते थोडेसे लूज झालेले असतात. आता लूज होण्याच्या मागे कारणं काय काय असतात की एक तर कोणचीही महिला जिच्यामध्ये मल्टिपल वजायनल डिलिव्हरीज झालेल्या आहेत, एकानंतर एक वजायनल डिलिव्हरीज झाले आहे, आणि त्या महिलांमध्ये ते स्नायू थोडेसे ढिले पडतात आणि ते बेसिकली एकदा मेनोपॉजचं एज आलं त्याच्यानंतर ते अजून लूज पडत जातात, तर तेव्हा ते सिम्पटम्स दिसून पडतात. त्याच्याशिवाय पण एक थोडासा एक गोष्ट अशी आहे की खूपदा काही महिलांमध्ये जर एक्सरसाइजचे कन्सेप्ट्स नाही आहे, थोडंसं वजन वाढलेलं आहे, पोटावर खूप जास्त फॅट जमा झालेला आहे, त्या लोकांमध्ये पण आम्ही हे प्रॉब्लेम्स बघतो. तर आमचं त्यांच्यासाठी ॲडवाईस हेच असतो की बा तुम्ही एक तर वेट रिडक्शन करा, आपलं वजन कमी करा, आणि दुसरं त्याच्यासोबत एक्सरसाइजेस करा आपले पेल्विक फ्लोअर मसल्सला स्ट्रॉंग करण्यासाठी. आणि त्याच्यावर कीगल्स एक्सरसाइजेस नावाचे खूप फेमस एक्सरसाइजेस जे तुम्हाला यूट्यूबवर अनगिनत त्याचे व्हिडिओज मिळतील, मराठी हिंदी इंग्लिशमध्ये ते तुम्ही बघायचे आणि घरी करायचे ते एक्सरसाइजेस. आजकाल तर त्याच्यावर अवेअरनेस इतकं जास्त वाढलं आहे की अँटीनेटलीज म्हणजे ज्या प्रेग्नंट फिमेल्स आहे त्यांना अँटीनेटल पिरियडमध्येच याचं ट्रेनिंग देण्यात येतं की जेव्हा बाळ होऊन जाईल पोस्टपार्टम फेजमध्ये हे प्रॉब्लेम्स येऊ नये त्याच्यासाठी आधीपासूनच त्यांचं पेल्विक फ्लोअर मसल्सला स्ट्रेंथन करायला एक्सरसाइजेस सांगण्यात येतात. ह्या
0: पण हे म्हणजे किती सिरियसली घ्यायला हवं?
1: हे बिलकुल सिरियसली घेण्याचं कारण हे पण आहे की जसं आपण बोललो होतो की डायबिटीज वगैरे तर हे कारण आहेच, त्याशिवाय पेल्विक फ्लोअर मसल्स वीकनेस पण याचे कारण आहे. एक मुख्य कारण जे आम्ही पाहतो युरिनरी लिकेजचं, ते कधी कधी ब्लॅडर ट्युमर्स राहू शकतात की ब्लॅडरमध्ये जर ट्युमर असेल तर जसं मी एक सांगितलं एक लक्षण आहे की लघवीत रक्त जाणे, तर जरुरी नाही आहे की सगळ्या पेशंट्सला ज्यांना ब्लॅडरमध्ये ट्युमर आहे त्यांना रक्तच जाईल. कधी कधी त्याचं एक लक्षण हेही असतं की लघवी सुटून जाणे, लघवीवरचा कंट्रोल सुटणे, आणि त्याची जर हिस्ट्री रिसेंट राहिली असेल की एवढ्यातच मागच्या एक महिन्यापासून लघवीवरचा कंट्रोल गेलाय, दोन महिन्यापासूनच हा प्रॉब्लेम आहे, त्याच्या आधी मी एकदम व्यवस्थित होती, मला काहीही त्रास नव्हता, असं जेव्हा ते सांगतात तेव्हा आम्ही अजून थोडेसे अलर्ट होतो की ते तिकडे काही लघवीच्या पिशवीमध्ये लक्ष देणं भाग आहे, काहीतरी राहू शकतं तिथे. तर म्हणजे ब्लॅडर ट्युमरचं एक लक्षण राहू शकतं हे मुख्य म्हणजे.
0: डॉक्टर एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो. तुमच्या कूलरच्या थोडं दूर व्हा, तुमच्या हव्याचा आवाज खूप येतो आहे, आणि मग प्रश्न विचारा. तुमचा आवाज स्पष्ट येत नाहीये, तुमचा आवाजाचा जे काही डिस्टर्बन्स आहे त्याच्यापासून दूर जा आणि प्रश्न विचारा. मला वाटतं त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. डॉक्टर, आपण बोलत होतो की युरिन संबंधी, पण कधी कधी असं होतं की आपल्या किडनीत स्टोन असतो, तर त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला काय लक्षणं जाणवतात?
1: हा, तर किडनी स्टोन हा जो विषय आहे याच्यामध्ये जेव्हा किडनीमध्ये स्टोन तयार होणं सुरू होतो तर सुरुवातीला लक्षणं नसतात. स्टोन्स नेहमी किडनीच्या एका कोपऱ्यामध्ये, आम्ही त्याला कॅलायसिस म्हणतो, तर कॅलायसिस म्हणजे आतमधले काही पोकळ भाग असतात किडनीमध्ये जिथे लघवी आधी जमा होते आणि मग तिथून मग खालती उतरते युरेटरमधनं, तर त्या कॅलायसिसमध्ये खूपदा स्टोन्स तयार होणं सुरू होतं. आणि जेव्हा तो सुरुवातीचा फेज असतो तेव्हा त्याची काहीही लक्षणं नसतात, तो सायलेंटली वाढत असतो. एका साईज नंतरच मग ते आपली लक्षणं दाखवणं सुरू करतात ते स्टोन्स, म्हणजे थोडंफार कमरेत दुखणे, लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये एखाद्वेस रक्त जाणे. जेव्हा हे स्टोन्स सरकून युरेटरमध्ये येऊन फसतात, युरेटर म्हणजे जी नळी असते त्याला येऊन जेव्हा ते ब्लॉक करतात तर किडनी फुगते, त्या किडनीवर प्रेशर येतं आणि तेव्हा मग ते लक्षणं दिसून पडतात की खूप तीव्र पेन होतं, पेन सोबत त्यांना उलट्या होतात, मळमळल्यासारखं वाटतं, ताप येतो खूपदा जर किडनीमध्ये ते इन्फेक्शन झालं असेल त्या स्टोनमुळे तर, आणि लघवीमध्ये मग तेच रक्त जाणे आणि लघवीमध्ये वारंवार आग होणे, हे सगळे सिम्पटम्स घेऊन येतात. तर याच्यामध्ये श्रोतांना हे समजायचं की जेव्हा किडनी स्टोन सुरुवात होते तर सुरुवातीला लक्षात येत नाही, आणि त्याच्यासाठी आम्ही पेशंट्सला सांगत असतो की समजा जर मी कोणत्या पेशंटवर ऑपरेट केला आहे ना त्याचा इलाज केला असेल स्टोनसाठी, तर मी त्याला सांगून ठेवतो की तुला परत स्टोन होऊ शकतो, तर त्याच्यावर लक्ष हा तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची पद्धत एकच आहे की तुम्ही पाणी एक तर भरपूर प्या आणि दुसरी गोष्ट दर 6 महिन्यामध्ये आपली सोनोग्राफी करून घ्या. सोनोग्राफी एकदम सिम्पल टेस्ट आहे, त्याच्यामध्ये काही रेडिएशन एक्सपोजर नाही आहे, 5-10 मिनिटाची टेस्ट आहे, तुम्ही आपल्या किडन्या स्क्रीन करून घ्यायच्या, आणि त्याच्यातच दिसून पडतं की

0: स्टोन तयार होत आहे की नाही. जर तो स्टोन तयार होत असेल तर मग त्याच्यावर लक्ष ठेवता येतं की बाबा तो जर छोटा आहे तो मोठा होत आहे की नाही, तो सरकत आहे का, तो आपल्या जागेवरनं समोर जाऊन काही प्रॉब्लेम्स करू शकतो का, ते आम्ही मग पेशंट्सला ऍडवाईस करू शकतो त्याच्यावर.
1: एक श्रोते फोनवर आहेत. हॅलो.
2: हा नमस्कार मॅडम.
1: हा नमस्कार.
2: हॅलो.
0: हॅलो.
1: हा विचारा आपला प्रश्न.
2: हा नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार.
2: हा मी स्वरूप पवार बोलत आहे नागपूरवरून. तर माझी भाची आहे ती वारंवार अर्ध्या अर्ध्या तासाला लघवीला जात आहे. काय प्रॉब्लेम झाला असेल?
0: हा वारंवार लघवीला जात आहे आणि जर ते पीडियाट्रिक एज ग्रुपचे जर असतील त्या म्हणजे वय त्यांचं जर लहान
2: नाही डॉक्टर साहेब तिचं वय 10-11 वर्ष आहे. 10-11 वर्ष.
0: हा 10-11 वर्ष म्हणजे मग आम्ही पीडियाट्रिकच म्हणतो त्यांना की 14 वर्षाच्या खालच्या वयाच्या ज्या पेशंट्स असतात त्यांना. आता यांच्यामध्ये जर वारंवार लघवी ला जात आहे ती आणि फिमेल आहे तर यांच्यामध्ये कॉमन कारण आहे इन्फेक्शन्स. इन्फेक्शनचं लक्षण राहू शकतं पण त्याच्या आधी पण आम्ही आधी हिस्ट्री घेतो. खूपदा काही काही पोरांना सवय असते पाणी भरपूर पिण्याची की आता जसं वातावरण जसं आहे त्याच्या चालता पण आणि त्याच्याशिवाय पण कधी कधी सवय असते पाणी भरपूर पाणी पित राहतात. तर आम्ही पहिले तर ते माहिती करायचा प्रयत्न करतो की आपलं वॉटर इंटेक खूप जास्त तर नाही आहे. पाणी भरपूर पित आहे पण आपल्याला घाम येत नाही. आपण घरातल्या कूलर एसीच्या वातावरणात आहे तर मग आपण नॅचरली लघवीला वारंवार जाणारच आहे. पण जर तो विषय जर नसेल आणि जर पेरेंट्स अलर्ट असेल त्यांना माहिती असेल की बा नाही तेवढं तर पाणी पित नाही पण वारंवार जाते तर मग त्याचे काही कारणं असतात. मग आम्ही मग तेच की सगळ्यात कॉमन आहे इन्फेक्शन्स. तर इन्फेक्शनसाठी काही टेस्ट करून आम्ही बघतो आणि त्याच्याशिवाय एक सोनोग्राफी करून घेणं भाग असतं की हे पाहण्यासाठी की कुठे काही किडनीमध्ये त्या लघवीच्या विषयात काही खडा तर नाही आहे. तसं पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये खूप रेअरली आम्ही बघतो स्टोन्स पण तरी बघणं भाग असतं की असं काही होऊन तर नाही राहिलं आहे. तर ते एक करायला पाहिजे त्यांनी.
1: म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा जर हे लक्षणं आढळले तर काळजी घेण्यासारखं आहे.
0: बिलकुल.
1: एक श्रोते फोनवर आहेत. हॅलो.
3: हॅलो.
1: हॅलो. आपला प्रश्न विचारा.
3: नमस्कार. मला विचारायचं की सार्वजनिक ठिकाणी आजकाल बायकांना कुठेही गेलं तरी कमोडच अवेलेबल असतं तर मग त्यांनी इन्फेक्शन वाढण्याची आणि ते टाळण्याचं काय उपाय काय?
0: हा हा खूप महत्वाचा मुद्दा उचलला आहे यांनी. ऍक्च्युली अगदी बरोबर आहे. महिलांमध्ये आम्ही जेव्हा आता डिस्कस करत होतो की वारंवार लघवीचे इन्फेक्शन्स होणे त्याचं एक मुख्य कारण आणि जे महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये एक थोडंसं अंतर ठेवतं ते हे आहे की महिलांमध्ये जेव्हा वारंवार लघवीचे इन्फेक्शन्स होतात तर आम्ही त्यांना एक प्रश्न हा विचारतो की तुम्ही तुमच्या पूर्ण दिनचर्येमध्ये असं होतं का की तुम्ही कोणी पब्लिक टॉयलेट्स रेग्युलरली वापरत आहे का? स्पेशली कोणी जर बँकेत काम करत आहे 9-to-5 जॉब करत आहे की जिथे तुम्हाला 9-to-5 जॉबच्या वेळेस कॉमन टॉयलेटचंच ॲक्सेस आहे यूज करावा लागतो तर त्या लोकांमध्ये महिलांमध्ये स्पेशली कॉमन टॉयलेट्समधनं एकमेकांना इन्फेक्शन्स लागू शकतात जे युजली पुरुषांमध्ये तेवढं कॉमन नसतं. आता त्याच्यामध्ये यांनी जो प्रश्न विचारला की बा कमोडच अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे होतं का तर हो त्यांनी होऊ शकतं आणि त्याच्यासाठीच आम्ही मग पेशंट्सलाही सांगतो की आजकाल काय मार्केटमध्ये असे अँटीसेप्टिक स्प्रेज आलेले आहेत जे तुम्ही आपल्या पर्समध्ये कॅरी करू शकता की तुम्ही तो टॉयलेट वापरायच्या आधी तो स्प्रे मारायचा त्या टॉयलेट सीटवर आणि मग बसून लघवी करावी. तर हे काही हायजीनचे काही कन्सेप्ट्स असतात जे आम्ही सांगतो आणि ज्या लोकांना पॉसिबल असेल की आपल्या वर्क स्पेसमध्ये आपण आपलं प्रायव्हेट टॉयलेट ॲक्सेस ठेवू शकतो तर त्याला क्लीन ठेवणे. तर खूपदा अजून काही कारणं सापडत नाही तर इट इज नॉट द पेशंट पण त्यांचं एन्व्हायरमेंट कसं आहे मग त्याच्यावर आमचं लक्ष जातं की तुमच्या अवतीभोवतीच्या एन्व्हायरमेंटमधनं कुठून तुम्हाला सोर्स आहे का इन्फेक्शन. तर यांच्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते हेच आहे की त्यांनी त्याच्यावर लक्ष देणं भाग आहे आणि ते क्लीन करून घेणे तुम्ही तिकडल्या ऑथॉरिटीजला सांगणे नाहीतर मग आपल्या पर्सनल हायजीनची काळजी घेणे हे महत्वाचं आहे.
1: म्हणजे हे सगळं वापरलं तर आपण याला बऱ्याच प्रमाणात टाळू शकतो
0: कमी करू शकतो. त्याची जर वर्षातनं 4-5 वेळा इन्फेक्शन होत आहे तर ते कमी होऊन 1-2 वेळावर येतात जरी पूर्ण गेले नाही कारण खूप लोकांमध्ये ते क्लिअर पण होऊन जातात जेव्हा ते टॉयलेटवाली सिच्युएशन प्रॉपरली हँडल करण्यात येते त्याच्यानंतर.
1: बरोबर आहे डॉक्टर. आपण अजून एक लक्षण मग अशी सांगितलं होतं की बघ हाडांमध्ये दुखणं असतं तर हे हाडांमधलं दुखणं आणि युरोलॉजीचा काय संबंध आहे?
0: हा हाडांमध्ये दुखणं हा एक बेसिकली जर कोणताही पेशंट माझ्याकडे आला की लघवीत त्रास आहे पण मला हाडात दुखत आहे मांडक्यात दुखत आहे नाही तर कमर हाडात दुखत आहे तर हे समजणं फार गरजेचं आहे की प्रोस्टेट कॅन्सर एक हा असा आजार आहे जो जेव्हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो तर तो हाडांपर्यंत पसरतो. हा तर खूपदा पेशंट्स जेव्हा येतात तर त्यांची लघवी अटकलेली असते लघवीत अडथळा असतो आणि ते एक ॲडिशनल सिम्पटम म्हणून सांगून देतात की डॉक्टर साहेब माझे हातपाय पण दुखतात आणि हाड पण दुखतं. तर हाड दुखणं त्यांना असं वाटतं की हे लघवीशी संबंधित तर आहेच नाही हा तर वेगळाच विषय आहे. तर कमर माझी बहुतेक माझं वयासोबत माझं माझ्या शरीरात कमजोरी आहे त्याच्यामुळे ते हाड दुखून राहिलं आहे पण ते तसं नसतं.

0: लघवीचे प्रॉब्लेम्स हँड सोबत तुमची हाड पण दुखून राहिले, म्हणजेच मग ॲज अ युरोलॉजिस्ट आम्ही लक्ष देतो की प्रोस्टेटमुळे तर हा त्रास होऊन नाही राहिला आहे. आणि प्रोस्टेट जेव्हा वाढतं आणि जेव्हा कॅन्सर होतं तेव्हा ते कॅन्सर पसरणं सुरू होतं, तर ते आपल्या मांडक्यामध्ये जातं, आपल्या कमर हाडात जातं, आपल्या बाकीच्या हाडांमध्येही पसरतं ते. तर काही काही कॅन्सर्सला वेगळेवेगळे म्हणजे स्प्रेड होण्याचे वेगळेवेगळे पॅटर्न्स असतात, तर त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं एक टिपिकल पॅटर्न आहे की ते हाडांमध्ये जातं. आणि हाडांचं जर पेन आहे घरामध्ये आपल्या कोणत्याही म्हणजे परिवारच्या सदस्याला जे 50-60 वर आहे, तर त्यांनी ते दुर्लक्ष करू नये.
1: बरोबर आहे. म्हणजे हे हाडांचं दुखणं सुद्धा अगदी नॉर्मल असतं असं नाही,
0: असं नाही.
1: तर युरोलॉजीशी त्याचा संबंध आहे, जर तुम्हाला युरिनचा वारंवार होणारा त्रास असेल तर.
0: करेक्ट करेक्ट. खूपदा हे ऑर्थोपेडिशियन्सकडे पण पोहोचतात आणि ते पण त्यांचं इन्व्हेस्टिगेट करून मग आमच्याकडे पाठवतात की बा याच्यात असं असं निघालेलं आहे, असं होतं.
1: डॉक्टर, आता वेळ कमी आहे तर आम्हाला जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल आमच्या श्रोत्यांना की बा कसं दुर्लक्ष करू नये?
0: मी श्रोतांना फक्त एकच मेसेज देईल की आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये जे कोणी वयस्कर लोक आहे त्यांच्याशी एका मोकळ्यापणाने याच्यावर चर्चा करावी की त्यांना जर हे काही लक्षणं असतील जे काही आपण आत्ता चर्चा केली आहे तर त्याच्यावर मोकळ्यापणाने बोला. आणि त्याच्यावर जर काही त्यांना काही असं जाणवत असेल की हे काही प्रॉब्लेम्स आहे तर आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टकडे जाऊन त्याचं तापडतोब एक तपासणी तरी करून घ्यावी. नेहमीच सिरियस प्रॉब्लेम निघेल त्या भीतीने घरी बसून राहणे तो पण एक चुकीचा विचार ठेवणे आहे. तर तेच एक माझं एक मेसेज राहील.
1: तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. विषय खूप मोठा आहे आणि आपण हे लक्षणं दुर्लक्षित पण करायला नको आणि डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्यायला हवं. तर श्रोते हो, हा होता डॉक्टर चैतन्य देशमुख, क्लिनिक रामदासपेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. तज्ज्ञ होते डॉक्टर चैतन्य देशमुख. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि मानसी रागीट यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि सादरकर्ते सचिन लाडोळे. तेव्हा मी भावना लोखंडे डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्या समवेत आपला इथेच निरोप घेते पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणी नागपूर आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा विषय आहे ब्रेन ट्युमरची लक्षणं आणि उपचार. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर हुसेन भाटी. श्रोते हो, ब्रेन ट्युमर याविषयीशी आपल्या संबंधित आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असेल तर आपण आम्हाला लगेच फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे नंबर्स असे आहेत 6940067256001 आणि 2529266 आणि STD कोड आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. डॉक्टर हुसैन भाटी, आपका बहुत बहुत स्वागत है आज के हेलो डॉक्टर इस कार्यक्रम में.
2: धन्यवाद मैडम.
1: सर, जो सिर दर्द है वो आमतौर पर ब्रेन ट्यूमर ही होता है ऐसे नहीं, तो ऐसे क्या लक्षण दिखाई देते हैं कि हम इसे ब्रेन ट्यूमर समझें?
2: देखिए, बहुत ही अच्छा प्रश्न किया है आपने. और सिरदर्द एक बहुत ही कॉमन है. मुझे लगता है तकरीबन हर आदमी को, हर इंसान को सिरदर्द कभी ना कभी होता है. लेकिन कुछ सिरदर्द ऐसे होते हैं जो हमें एक वार्निंग साइन की तरह हमें एक इंडिकेट करते हैं कि आपको इसके बारे में सीरियसली सोचना चाहिए या डॉक्टर से मिलना चाहिए. जैसे किसी को सिरदर्द नहीं होता था और अचानक से सिरदर्द शुरू हुआ है, ठीक है, और सरदर्द परसिस्टेंट है, कंटिन्यूसली बना रहता है या बढ़ रहा है. तीसरी चीज है कि स्पेशली किसी को सुबह उठते से अर्ली मॉर्निंग में सरदर्द हो रहा है और उसके साथ में उसको नौशिया या वॉमिटिंग हो रही है. तो ये जो साइंस होते हैं कि इससे आपको ऐसे सोचना चाहिए कि हमें आगे इसको कुछ इन्वेस्टिगेट करें या डॉक्टर से मिलें ऐसे. अदरवाइज तो सरदर्द आपको होता ही रहता है. तो ऐसे अगर सरदर्द आपको हो रहा है, अर्ली मॉर्निंग हेडेक है, वोमिटिंग है, नौशिया है, या परसिस्टेंट हेडेक हो रहा है, या न्यू ऑनसेट सरदर्द का है, जो पैटर्न आपको लग रहा है कि ये कुछ अलग है पहले से, तो ऐसे केस में आपको इसकी सलाह मशवरा लेना चाहिए।
1: हाँ डॉक्टर, कभी कभी ना रात भर ऐसे सिर में दर्द रहता है और पीछे के साइड में दुखता है, तो वो क्या

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
5: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: आइए अब सुनिए दीपक वर्मा का गाया गीत. गीतकार तथा संगीतकार है गोविंद बाथरी.

0: श्रोताओं, अभी आप सुन रहे थे मनोज संतोषी का लिखा गीत। गायक तथा संगीतकार थे गणेश हेगड़े। इस गीत के साथ ही आज का ये मिश्र संगीत कार्यक्रम अब समाप्त करते हैं। आकाशवाणी नागपुर सह हे विविध भारती केंद्र है। आता ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सर्वाधिक दीर्घकाळ कार्यरत पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केलाय। 4,399 दिवसांच्या कार्यकाळात देशात आर्थिक सुधारणा, डिजिटल क्रांती आणि पायाभूत सुविधांचा वेगवान विकास दिसून आलाय। डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, वित्तीय समावेशन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन यामुळे भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतली भूमिका अधिक मजबूत झाली आहे। गरीब कल्याण, महिला सक्षमी करण, युवा विकास आणि हरित ऊर्जा उपक्रमांवर या काळात विशेष भर देण्यात आला। विकसित भारत 2047 या दृष्टिकोनासह भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं हा टप्पा महत्वपूर्ण मानला जातो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केलं। मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू

न्यायालयानं फेटाळलाय. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलंय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजे असं म्हटलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

0: इस गीत के साथ ही आज का ये मधुमालती कार्यक्रम अब समाप्त करने की इजाजत दीजिए विद्या राउत को. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झालेली नसल्यानं या सर्व उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिराने म्हणजेच 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलैनंतर नियमित वेळेत भरतील असं या आदेशात म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ऐतिहासिक टप्पा गाठत भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवलाय. त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे. भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय. हा केवळ कार्यकाळाचा टप्पा नसून भारताच्या परिवर्तनशील विकास यात्रेचं प्रतीक आहे. सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून 25 कोटींहून अधिक नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचं ऐतिहासिक कार्य तसंच भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव विस्मृतीत गेलेल्या नायकांचा सन्मान आणि वसुधैव कुटुंबकमचा संदेश जगभर पोहोचवण्याचं योगदान उल्लेखनीय असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय. विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी अर्ज बाद झालेल्या विप्लव बजोरिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून देखील दिलासा मिळाला नाही. सुनावणीदरम्यान न्यायालयानं याचिका ग्राह्य धरता येणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर बजोरिया यांनी विशेष अनुमती याचिका मागे घेतली. आता उच्च न्यायालयात 17 जूनपूर्वी सुनावणी घेऊन निवडणूक लढवण्याची संधी देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं गोपीकिशन बजोरिया यांनी सांगितलंय. देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात तेजीचं वातावरण दिसून आलं. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 457 अंकांनी वाढून 74,394 अंकांवर तर निफ्टी 0.52% वाढीसह व्यवहार करत होता. एकूण 2,723 शेअर्समध्ये व्यवहार सुरू असून त्यापैकी 1,607 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघानं या स्पर्धेत 102 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 114 पदकं जिंकली आहेत. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: रुपए के अनुबंध पर हस्ताक्षर किए। इसमें न्यूनतम 75% स्वदेशी सामग्री का प्रावधान शामिल है। ये प्रणाली दुश्मन की उपग्रह आधारित दिशा सूचक प्रणाली को बाधित कर उसकी संचालन क्षमता को कमजोर कर सकती है। ये उपग्रह संकेतों की प्राप्ति और ट्रैकिंग में बाधा उत्पन्न करने के साथ साथ भ्रामक सिग्नल भेजकर दुश्मन की स्थिति निर्धारण क्षमता को प्रभावित कर सकती है। इन प्रणालियों के शामिल होने से अधिक जोखिम वाले वातावरण में भारतीय नौसेना के जहाजों की संचालन सुरक्षा में वृद्धि होगी। सरकार ने वस्त्रों के लिए उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना के तीसरे चरण के अंतर्गत 22 नए आवेदकों को मंजूरी दी है। वस्त्र मंत्रालय ने बताया है कि इसमें कुल 96 कंपनियों का चयन किया गया है। इन कंपनियों ने 12,822 करोड़ रुपए से अधिक का निवेश करने का आश्वासन दिया है। ऑस्ट्रेलियाई ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में पीवी सिंधु और तन्वी शर्मा सिंगल्स प्री क्वार्टर फाइनल में पहुंच गई हैं। सिंधु ने पेरू की इनेस कैस्टिलो को और तन्वी शर्मा ने चीनी ताइपे की चियो पिन चियान को मात दी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव। राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात। आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर। आता सविस्तर बातम्या। भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत असलेले निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मान मिळवल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं। मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला आहे। पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंचा कार्यकाळ 4,398 दिवसांचा होता। 26 मे 2014 पासून ते आज 10 जून 2026 पर्यंत पंतप्रधान मोदींचा सलग कार्यकाळ आता 4,399 दिवस झालाय। भारताचे सर्वाधिक काळ अलग सेवा देणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय। हा टप्पा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याचं आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वानं लोकशाही संस्था संसदीय परंपरा आणि सुशासन आणि विकसित भारताच्या दिशेने देशाचा प्रवास अधिक मजबूत केल्याचं बिर्ला यांनी म्हटलंय। परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय। नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं त्या म्हणाल्या। जगभरातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं। पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणत भारतातील कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं। त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर, केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो, नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद तिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदींचं अभिनंदन केलंय। मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते। 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना त्यांनी दिली। वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाले असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं।
3: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे। ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदी यांचं मी मन

0: मनपूर्वक अभिनंदन करतो.
1: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कारवाई सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व

0: पंतप्रधान होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी पंतप्रधान आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे हे विसरता येणार नाही असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अमरावती इथं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. या निवडणुकीत 15 ते 20 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हेमंत पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा देत ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नसून संपूर्ण घोडेबाजार आणि भ्रष्टाचारांना ग्रासल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेची बैठक उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ऍट 2047 या संकल्पनेवर आधारित या बैठकीत केंद्र राज्य समन्वय डिजिटल पायाभूत सुविधा आणि सुशासनासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री नायब राज्यपाल केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असून सर्वसमावेशक मानवी विकास कौशल्य विकास रोजगार निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांवरही विचार विनिमय केला जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइन्सच्या खाली लपवलेले 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केलाय. या गांजाची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहे. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कोईलचा वापर केला होता. नागपूर शहरातील वृक्षांचं संवर्धन आणि सुरक्षेसाठी AI आणि लीदार तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वृक्ष मूल्यांकन पायलट प्रकल्पाची सुरुवात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर शहरातील 5,000 वृक्षांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. युरोपमधून आलेल्या विशिष्ट सेन्सरयुक्त वाहनाद्वारे चालत्या गाडीतून झाडांचं स्कॅनिंग करून त्यांचं वय उंची प्रजाती आरोग्यस्थिती आणि संभाव्य धोके यांची माहिती गोळा केली जाणार आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ट्रिकोटेक कंपनीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शहरातील वृक्षांचे हेल्थ कार्ड तयार होणार असून दीर्घकालीन वृक्ष संवर्धनासाठी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचं महापौर ठाकरे यांनी सांगितलं. उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं 25 हून अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये खानपान स्टॉल्स पार्किंग स्थळं डिजिटल जाहिरात फलक आणि इतर व्यावसायिक जागांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे ई प्रोक्युरमेंट प्रणाली IREPS मार्फत होणाऱ्या या ई लिलावामुळे उद्योजक स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असून खासगी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. इच्छुकांनी आगामी ई लिलावांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. वर्धा जिल्ह्यात पुलगाव आर्वी मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ इथले योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकळी इथले देवेंद्र त्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पेरणीला वेग आला असून DAP खताची मागणी वाढते आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 650 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा खुला करण्यात आलाय. हा साठा उद्या दुपारी 3 वाजेपासून वितरणासाठी उपलब्ध होणार आहे. कारंजा मालेगाव मंगरुळपीर रिसोड वाशिम आणि मानोरा या सर्व तालुक्यांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय. पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या बुलडाणा जिल्हा वगळता सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असून 12 जून रोजी बुलडाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासात चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपुरात दुपारनंतर वातावरण ढगाळ झालं आणि 5:30 दरम्यान हलक्या सरींनी हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वाधिक

काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आरती पर.

विविध भरतीचं नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 6:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो नमस्कार. आजच्या या सांजधारा कार्यक्रमात मी आहे तुमच्यासोबत तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर. श्रोते हो, कडक उन्हाळा आणि पहिला पाऊस आणि प्रेमाच्या भावना या कशा तिन्ही एक दुसऱ्यांशी निगडीत आहेत. कडक उन्हाळा, अंगाची लाहीलाही करणारे ऊन, कोरडी पडली धरती आणि मग अचानक येणारा पावसाचा पहिला थेंब, या सर्वांच्या विषयी आपण बोलणारच आहोत. पण आजच्या सांजारा कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे करीत आहोत देशभक्ती गीताने. चला तर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारीने गायलेलं हे देशभक्ती गीत.

कडक उन्हाळा सुरू आहे. अंगाची लाही लाही करणारे ऊन आणि कोरडी पडलेली धरती. सकाळी 8 वाजताच दुपार झाल्याचा अनुभव येतो. डोळे सायंकाळची वाट पाहायला लागतात आणि पावसाची मनातून हाक येते.

कृष्णा कल्याणने गायलेलं गुरुनाथ शेणॉय यांचं गीतातच आपण ऐकलं, संगीत दिलं होतं वीर धवन यांनी. श्रोतेहो, पाऊस आला की आनंद सर्वांनाच होतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, परंतु लहान मुलांचा आनंद काही वेगळाच असतो.

0: रचना खेडीकर आणि सहकारीने गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं मीना खेडीकर यांनी. श्रोते आपण ऐकता हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजरा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून एफ एम बँड 100.6 MHz. कार्यक्रमात घेऊया छोटासा अंतराल.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
4: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
5: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
0: श्रोतेहो, सांजरा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोतेहो, उन्हाळ्याच्या दुपारी आकाश निळेसार असते, पण मन मात्र कोणाच्या तरी आठवणींनी भरलेलं असते. फोनची वाट पाहणे, एखाद्या संदेशासाठी तासनतास थांबणे, आणि अचानक त्याचे किंवा तिचे नाव मोबाईलवर झळकतात चेहऱ्यावर उमटणारे हास्य, हे प्रेमच असते. जसे धरतीला पावसाची आस लागते, तसेच प्रेमात पडलेल्या मनाला प्रिय व्यक्तींच्या सहवासाची आस लागते. उन्हाळ्याचे दिवस संपत आलेले असतात, दूरवर काळे ढग दिसू लागतात, वाऱ्याची एक हलकी झुळक मनालाही स्पर्श करून जाते, आणि मग पहिला पाऊस पडतो.

श्रोतेहो, आताच आपण वैशाली राजे यांच्या सुरात रेखा गंधेवार यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक गोकर्णे यांनी. पहिल्या पावसाचा सुगंध आणि पहिल्या प्रेमाची जाणीव दोन्हीही आयुष्यभर विसरता येत नाही. त्या सरींमध्ये भिजताना मन नकळत कोणाच्या तरी आठवणींमध्ये हरवून जातं.

अभिजित सावंत यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सय्यद अली यांनी. श्रोते, पाऊस आणि प्रेम यांचं नातं फार जुनं आहे. रिमझिम सरी, थंडगार वारा, ओले चिंबर असते आणि हातात हात घेऊन चालणारे दोन जीव.

स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची शब्दरचना आताच आपण ऐकली. संगीत दिलं होतं चिनार आणि महेश यांनी. श्रोतेहो, पावसात प्रेमाला शब्दांची गरज नसते, डोळ्यांमधूनच संवाद होतो, मनातूनच भावना व्यक्त होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात एक आठवण दडलेली असते, कधी पहिल्या भेटीची, कधी पहिल्या नजरेची, कधी कधी पहिल्या स्पर्शाची.

श्रुती वत्ताचं पण गोंधळात गोंधळ चित्रपटातलं गीत ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना होती आणि संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. जसा पाऊस धरतीला हिरवाई देतो तशी प्रेम जीवनाला अर्थ देतो. जसा उन्हाळा संपल्यावर पाऊस येतो तसंच एकटेपणानंतर प्रेमाची चाहूल लागते आणि मग आयुष्याच्या प्रत्येक ऋतूला एक नवा रंग मिळतो.

श्रुती अभिनेत नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं गीत सोनू निगम आणि सहकारीने गायलेलं, जगदीश केवडकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे जितेंद्र कुळकर्णी यांनी. उन्हाळ्याच्या रखरखीत, दिवसानंतर येणारा पहिला पाऊस आणि आयुष्यात येणारे पहिले प्रेम दोन्ही मनाला कायमचे स्पर्शून जातात. त्यांचा गंध, त्यांची आठवण आणि त्यांची अनुभूती आयुष्यभर मनात

रुळत राहते. याच प्रेमळ भावनेसह मी तुमचा रेडिओ सखा दीपक मेहर घेतोय तुमची रजा आजच्या सांजरा कार्यक्रमातून. नमस्कार, ऐकत रहा विविध भारती.

श्रोतेहो, आताच आपण ऐकत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजदारा. हा कार्यक्रम आपण ऐकला विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM 100.6 MHz वर.

0: माज है।
1: सीमा अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।
4: राधिका किती वाट बघत, रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयानं।
5: ये आकाशवाणी है। देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं।
4: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ, अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली।
5: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं।
4: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
5: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आज तागायत कटिबद्ध आहे।
6: आकाशवाणीची 90 वर्ष सुफळ संपूर्ण।
7: विविध भारतीचं नागपूर केंद्र FM बँड 100.6 MHz वर प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
8: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG कोणताही तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे। सरकार घराघरांमध्ये पाईप नॅचरल गॅस अर्थात PNG पुरवठा वाढवत असून LPG कनेक्शनचं PNG कनेक्शनमध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। गेली 45 वर्ष सातत्यानं रंगभूमीवरती काम करणारे आणि नवोदित कलावंतांना घडवून एकांकिकांची जिवंत चळवळ राबवणारे कलाकार संजय भाकरे यांना अमरावतीतर्फे अद्वैत विदर्भ करंडक जीवन गौरव पुरस्कार 2026 सन्मानित करण्यात आलं। अद्वैत विदर्भ करंडक ही विदर्भस्तरीय खुली मराठी एकांकिका स्पर्धा 2024 पासून सुरू असून या स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला। जागतिक नेत्रदान दिनानिमित्त श्री निकेतन महाविद्यालयात नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ सुशील मेश्राम यांनी नेत्रदानाचं महत्व आणि त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन केलं। प्राचार्य डॉ मेधा कानेटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात 54 जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकानं फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली होती। तक्रारीच्या अनुषंगानं पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं। अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली। अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे

0: मालिकेतून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान हॅमस्ट्रिंगचा ताण आल्यानं तो सुमारे 3 आठवडे मैदानाबाहेर राहणार असून जुलैमधील इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी अन्य खेळाडूची निवड होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.
1: पता है दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है और हमारे यहां वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयां.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक हैं देव दर्शन अगरबत्ती, धूप स्टिक, कोन्स एवं हवन सामग्री.

0: विविध भारतीचं नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 MHz प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. राज्य शिक्षण मंडळाची 10वी 12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. सामाजिक माध्यम क्षेत्रातली मेटा ही कंपनी भारतात आपलं पहिलं AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम डेटा सेंटर स्थापन करणार आहे. कंपनीनं आज यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. या महत्वपूर्ण कराराअंतर्गत मेटा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज संयुक्तपणे गुजरातच्या जामनगरमध्ये 168 MW क्षमतेचं भव्य डेटा सेंटर उभारणार आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात जलपर्यटनासाठी गेलेले तरुण मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीतून नौकाविहार करत असताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला असून 7 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याच्या वृत्ताची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणामुळे वास्तविक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्कांवर परिणाम होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगानं तातडीनं चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. हवामान. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ब्रह्मपुरी इथं 45.5° इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागपूरकरांना पाऊस आल्यानं दिलासा मिळाला आहे. सायंकाळच्या सुमारास शहराच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

बिलक भूल कार्यक्रम के आखिर में अभी आप सुन रहे थे बात एक रात की। इस फिल्म का गीत हेमंत कुमार की आवाज़ में मजरू सुल्तानपुरी के बोल थे, संगीत दिया था SD बर्मन ने। इस गीत के साथ ही आज का बिलक भूल कार्यक्रम अब समाप्त होता है। वेद भारती से नागपुर के इंद्रा FM बैंड शंभर पूर्णांक 6 MHz स्वर अदयका हवन वृत्तानी हवामानाचा अंदाज। मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 42.4 डिग्री सेल्सिअस जे सामान्य तापमानापेक्षा 2.5 डिग्री सेल्सिअसने अधिक होतं। किमान तापमान 29.1 डिग्री सेल्सिअस जे सरासरी तापमानापेक्षा 5.1 डिग्री सेल्सिअसने कमी होतं। अनुमान आहे की येणारे 24 तास नागपूर आणि सभोवताल आकाश ढगाळलेलं राहून वादळी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्याचं जास्तीत जास्त उष्णतापमान 42 डिग्री सेल्सिअस आणि कमीत कमी उष्णतापमान 23 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आताच आपण ऐकत होतो हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। यावेळी रात्रीचे 11:30 झालेले आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55 शुभरात्री। जय हिंद।